0: हर भगवंत
1: आज पूरे स्वतंत्र करता है जी। तू जेवर डेवर न कोई,
0: तू जग जग एको सदा सदा तू एको जी। तू नेचल करता सोई,
1: आपे पावे सोई वरते जी। तू आपे करे।